0: ख़ालिक भाई ॿुधायो, गर्मा गर्मी जो ॾियो हाल त घर में आहे, गर्मी केतिरी आहे हुते तव्हांजे इलाइक़े में?
1: असां वटि आहे नॉर्मल गर्मी, माशाल्लाह हवा बहितरीन लॻे पई, मौसम तमामु सुठी आहे।
0: अलाए कहिड़े मुल्क में रहंदा आहियो असांखे ॿुधायो?
1: साईं मिर्तुखाल जे पासे में।
0: अच्छा, हा हुते वाक़ई हवाऊं हलंदियूं आहिनि यार। माशाल्लाह माशाल्लाह, जबरदस्त जबरदस्त। इहो ॿुधायो त जेको आहे मां गानो थो हलाइण वारो आहियां, कंहिंजे नाले ते करणु चाहियो
1: गानो? असांजी हिकिड़ी नंढड़ी फरमाइश आहे, भाउ फौजिया सुमरो जो कलाम आहे।
0: अच्छा, मां प्ले करण जी पूरी कोशिशि कंदुमि इनशाला ताला, छो त हींअर ॿीहर फरमाइश आहे त मां उहा कंदुमि पहिरीं, पोइ तव्हांजी बि कंदुमि इनशाला।
1: इहो आहे त तोखे विसरण लाइ जानी मूंखे ज़मानो अञा लॻंदो, दोस्त सभु इंतज़ार में वेठा आहिनि।

0: आलू चिप्स समोसा पचाईंदो आहे.
1: माशाल्लाह माशाल्लाह, सॼो मुंहिंजो मुंहुं वात पाणी पाणी थी वियो आहे तव्हांजे आलू चिप्सनि जे करे. थैंक्यू थैंक्यू अदा, तव्हांजे रिस्क में असांजी बरकत विझे ऐं तव्हां हमेशा हमेशा ख़ुशि रहो. इहो गानो ॿुधो, एंजॉय कयो.
0: Okay,
1: thank you so much.